0: මේ අර අද ඒක නේ වෙස් නොසමා ගුරුපක එක්ක තැනකට දැනිකෝ දැන් දෙවෙනිත
1: මියදු දා මියදු පුනිම කමකුණු දානස් ලා ගෑකන ක හෆ්ටයින් අද ස්කූරින් ජේන
0: ආ ලා ලා
1: ස්කූරින් බුනම් වනේ මයින්ඩ් ඇයි සෙටු කරන් ජේන තත් මෙපුණි තන්තන
2: දවා
0: ආ කොබා සමා මඩුන් ඉnde සමා මඩුන් ඉnde රම්දායන් එපෙ මියදු දෙක්කේ
2: එහෙම රම්දායන් එපෙ දෙක්කේ සමා කන්නේ
1: ಕೊಲ್ಲೇ ಬರಂಗ್ ಉದ್ದಕ್ಕೂ ಅಸ್ತು ಗಂಗೆ ಸತಾವ ತಾವ ತಂತನತ ಏ ಸಮಯ ಕೊಲ್ಲೇ ಬನ್ನು ಫಾಹುಂ ವೆಸ್ ಮುನ್ನ ಅದೇ ಸಮಯ ಆ ಲಕ್ಕ ದವ ದೀಪಿತ ಸಮಯ ಓ ಎಂ ವೆ ಸಮ ದೂಕೊಲ್ಲ ಇಂಗೆ ಅಸ್ನಾ ಆ ಓ ಎಂ ವೆ ಸಮ ದೂಕೊಲ್ಲ ಇಂಗೆ ಅಸ್ನಾ ಆ ಓ ಎಂ ವೆ ಸಮ ದೂಕೊಲ್ಲ ಇಂಗೆ
0: टिकटॉक लाइव घुरिया को दिन नंगेंगे आज लागे लावा हास सकल
2: नहीं पाहु के लावेंगे पाहु के लावे मेरे बड़े नो को मैं रिमिक्स
1: कौन लावे कौन लावे
2: ता आ कोस इस मुने ये
1: क्या आ ऑनलाइन ऑनलाइन
0: ओके
2: लावा
1: ओके हम मतलब जहाँ देना मैं आज लावा रा बड़ा शुक्रिया बाद जबे रूफा वेर दुआ कह दे सलामा वे दो इंगे
2: विस्तार चेस आमा
1: आ
0: इंजार का है कोई नहीं
2: ओके
0: ओके बाय

0: मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गैड दिवे ही एफएम दिवे ही नायक
1: लव फीता
2: मी लव फीता